0: स्पोर्ट्स बीट
1: Noite que me gats de VFM, me gadiga curia me gendani sports beat, me munifui film getere, kuliver ge daira karakater va farato ge daira ge vahangataka, amina dirum ge vahangatan ehun terina ham ye kenestinuma kuria gen da show e. Miedu ge show ge mehmanaki martial arts kulun teria. Nauma, demmi ubbe ki ehun teringe sual mi eki goe gotun ehun teringe faratun di pifawa sual ta fa sual demmi uti. Inge, tayaro.
2: Hade.
1: Emme furete ma suale che il cuculo bia con tagliare cura vita ne ti incaizze buone dibalo.
3: Bisriha. Then bisgardo. Then boiled egg. E aro gondo emme ginan kanja hai te trenen dua suaro.
1: Aha. E bisvara che fa caule.
3: Come svara kangade?
1: Devan suala dana inge. Devan suala ki mi martial arts mi kulivaru nufenu nama den fennani kun kulivara kun heye.
3: Alugandu ekan ehen evas kulivare kamaku nudem efi hawa alugandu ke interested nuhure kommeswara kan hama school dawuru ga netball la basket touch ga ulune ekam alugandu ke hama full interest hunne martial arts ehme me hier nuwe ehen kulivare kum wa ke fenna ne
1: den minuniya kulivare nukulene kanne
3: da ad athlete ge gotu gennu e fenna ne hobby ka fahare ga kolla faane
1: ehme timwan swala me den inge nauma ge ed duas kiyala di balashe
3: Fighting camp terega vejjaya duas fesherni faskadi baga helafa namadu kogen ready vegen morning training na gosa cardio ni malafa gyang asa bagadiru gene penna gaf den tedu yani 9 ga 9:30 ga tedu masekka to ko ulefa masekerni meni tinen hatare jaha kan haro den anekka ves training na ka deben oti ya training na goslafa medu teren break na gafa den regadu ge final training
1: ए दुवस मि वेतु वेगेन दागोतकि हम कोम मे दोहे वेस मि कहला गोतक बिजी कोन हम कुरिया मि देन
3: मि केम केम पुतेरेगा वेजे आमे गोता दाणी देन मिसाल का मेचर निम्मा फ देन इतुरु मेच स्केड्यूल नुए ओन न दुवस कोळु दाणी एन इरा को ट्रेनिंग ना
1: देन मि हर हुकुर दुवस आइदि दोहे के गोतक कने बडा मि फाहा कुरवेन हुकुर दुवस आमु को कोन कहला कंक मे गमि वेतु वेगेन दाणी
3: हुकुर दुवस सळगोड मे एब्बा फहरा ओन नने बीच ट्रेनिंग fateho hukuru do hake hama border restute
1: hama restu naga do hege gotu ka bodam mi bawani hukuru do asta
3: ade
1: warab busy ko hafta ge hendu asta dairu ga restu do he peenu mani kanne ngam hatarwane swal eme dai wa kauma ki ko ba he
3: war dai ve japana
1: japana nu devi ade oti
3: ade nu deve
1: ko ba asta sabab ki japane ha kaum dani ki ve
3: eta ge enna discipline na den eta ge food street sa ichi he balala
1: हम तजुर्बा कोल्ला ही वनी जापान गए कल्चर नोनी जापान गए खंतत तो फर्स्ट वन सवाल एमे फहु सवाल इंगे एमे कम दातिन सेलिब्रिटी नकी को बाहे ये
3: अरु को रसलो यहा वरका फिल्म आइचस भले न हदे हम तिहि नंगणे वे वके मे ह को नो रे
1: हिंगा देन कुली वर दमा मार्शल आर्ट्स सदा नम
3: देन मिहारो एमे बोडा बले गडवे मार्शल आर्ट्स टेस्ट उन तेरे कही मैंने

0: موديها كم ميجا هرتز تبقى هي FM.
1: Aila ya dekola zahura lobin kuri kavini.
2: Mihatu ge faratum aharin beenum wa fada loibba ala luma oka terikan ihusas nuwani kiwe.
1: Lobi ge hulukolu fanduwe kavini nimuma kahamiyatya sababa ki kobeba. ज़हुरा के हायातु के वाह का अड़ू हालू मा
3: इश्क
1: को में बुद्ध दुह करे दिहे जहायर रिपीट बुरास्फति दुह करे एकार जहायर ऑडियो वाह का
4: लेडीज़ एंड जेंटलमैन You are not ready for this.
1: Did you hear from film or series film shogre va ihun terina genesteni? Balala sai.
5: Nice job, kid.
6: Thanks. Captain. Big fan of Spider-Man.
5: Yeah, we'll talk about it later.
7: Hey, Indraniya. Vare vefadati unnani.
1: Balala sai film or series takayku mifaharus fahi baddal kollani.
6: Well, Good luck with your journey.
1: Balala sai.
8: Kom hafta gives buda do menduru fa de jahairo. Repeat burasrati do gere dihai jahairo. Adi hukur do ge mendam bar jahairo.
1: Balala sai.
8: Hama ekani 92 megahertz divahi FM.
2: ಕಮದಾ ಫಿಲ್ಮ್ ಎಂಗೇನಿ ಕಿಹಾವರ್ ಕತ್ತು ಅಹಾಫಿ ನಮ ಜವಾಬಕಿ
9: ವರ ರಂಗಳಂ ಎಂಗೇಯ
10: ಕೀನ ಕುಂದಿರಿ ಉಳೇನಿ ಖಲಾಯ ಅನುಲ ಮಿಹಿತುಗಾ ವಿಂದು ಕದೆ ನಿಶಾನ ಅನುಲ
2: ಎಮ್ಮೆ ಕಮದಾ ಫಿಲ್ಮ್ ಗೆ ಎಮ್ಮೆ ಖಾಸಕಮ ಕಿ ಕೊಬೇತು ಅಹಾಫಿ ನಮ ಜವಾಬಕಿ
9: ಫಿಲ್ಮ್ ಗೆ ಹುರಿ ಹಾ ಕಮೆ ವೆಸ್
11: ಏ ಚುಟ್ಕಿ ಸಿಂದೂರ್ ಕಿ ಕೀಮತ್ ತುಮ್ ಕ್ಯಾ ಜಾನೋ ರಮೇಶ್ ಬಾಬು
2: ಎಮ್ಮೆ ಕಮದಾ ಫಿಲ್ಮ್ ಎಂಗೇ ಮಿಂಬರ್ ಬಲಾಲ टेस्ट का तैयार तो है फिनमो को बा जवाब की
9: हे वल्ला तैयार
12: देहा सर्विस वनाहर दिवे ही फिल्म गेम्स ते
8: मूवी मूड
2: एमने का मुदा फिल्म गेम में वर बदल मा दिवे ही फिल्म के टीम मेजो हो रही तैयार तेबे फ्रंट तैयार तो
8: मूवी मूड

0: मी मरियम रिफ्का रशीद रिफ्का गैड दिवे ही एफएम दिवे ही नाइक दिवे ही नाइक
1: नो दिहे एके मेगाहर्ट्ज दिवे ही एफएम

0: അപ്പൊ തസ്പുണം വേണു യൂസുഫ് കാരിക നാദാശേ ഹടിക്കമ്മക്കേ.
1: ओके ओके तम बराबर है तम वरा हां देंगे बुरदो नसीब को देन दरफ्लो गया के यूसुफ दे राशिद दनी ता वरा बोडा मसल ते जे हेती है दो गेंग असलो नी कुन्नणी की वेगे
2: गेंग असु नी कुन्नणी एने रीते दिलुन में उलेम बेनु वे वागो ते की दरफुला देते रेने के बप्पा हेतु के इन नफरत के साबो दरफुल एमी क्वेरी का बाला बड़ कुरम बेन नो यूसुफ दरफुल गंदा बेनु वाती
1: की वे हे दरफुल गंदा बेनु वी वकी कामे वकी हादसा दिमाग के हम कुल्ले के ने गे निकुमे गिन दानी ಅಳೆ ಮಂಜರು ಕಿದ್ನಿಕಂ ಬೋಲ ಗಿನಿಸ್ಪ ಮಿವರ ಮಿಜು ಎಹಿ ವೆದಾಣ ಆನೆ ಉಷಾಗೆ ಬಪ್ಪ ಬುಣ ಎಚ್ಚಕು ಅಸ್ಲು ಗೇಗತುಗೆ ದೆರವೆಗೆಂ ಗೊಸ್ ನಿಕುಮೆಗೆಂ ದಾಣಿ ಎ ಮಂಜರು ಹಂದ ಅಂಬುರ್ತ
2: ಏನೇ ದೆ ವಂದ ಬುಣೆ ಕುಮ ಸೆಚ ಸೀದ ಬುಣ ಎಚ್ಚೆಂ ಹಂದಾಣ ನೋ
1: ಆ ವರ ದೆರವ ಎಚ್ಚ ಬುಣನಿ ಎ ದರಿಫುಳುಗೆ ನಂಕಿ ಉಮುಗೆ ರಸ್ಮಿಯಾ ತು ಬಾವಂ ಎಮಹ ತಯ್ಯಾರ ವಮುಂದಿಯೇ ದೆನ್ ಬುಣನಿ ಕೀಕೆ
3: ಅಳೆ ಮಿಜು ಬುಣೆ ಬೆತೆಂ ಗೊಸ್ ಯೂಸುಫ್ ಕರ್ ಬುಣೆ ಗೇಂಗನ ಮೆಹಮಾನ ನೋದನಿಸ್ ಹೊಟ್ರಿಂ ಬೇರ ನುನುಕೊಂಡಚ್ಚೆ